0: एडिलेड वाणी।
1: नमस्कार श्रोते हो।
2: नमस्कार।
1: आता आपण आज आपल्या सप्टेंबर महिन्याच्या रेकॉर्डिंग ची सुरुवात करणार आहोत। सातवा अध्याय, मागच्या वेळेस सांगितल्यावर एक तृतीयांश गीता आपली आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे, यथामती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आता आपण सातव्या अध्यायाला सुरुवात करणार आहे। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तमोऽध्यायः। श्री भगवानुवाच, मय्या सक्तमनाः पार्थयोगै युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु। सातव्या अध्यायाला सुरुवात करतात। सहाव्या अध्यायामध्ये योग योगी जो आहे, म्हणजे योगा योग धारणा करणारा जो आहे व्यक्ती, तो कशाप्रकारे मला माझं परमात्म तत्वाला पोचतो किंवा कसं माझं परमात्म तत्व त्याला दर्शन मिळतं, त्याचं कशा प्रकारचं दर्शन आहे, अशी असं वर्णन केल्यानंतर भगवंतांनी स्वतःहूनच आपल्या शिष्याचं शिष्यस्तेहम म्हणलंच आहे ना दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने, मी तुझा शिष्य आणि तू माझा गुरु आहेस। त्यामुळे भगवंतांच्या लक्षात आलं की अरे ह्याला आता ते कसं दिसतं आहे त्याला योग ध्यानयोग करणाऱ्या माणसाला परमात्म्याचं रूप, ते पाहायची उत्सुकता लागली असेल। म्हणून ते परमात्म स्वरूप कसं असतं हे सांगायचं या दोन तीन अध्यायामध्ये प्रयत्न केला, विशेषतः सातवा नववा आणि दहाव्या अध्यायामध्ये भगवंतांनी प्रयत्न केला। याच्यामध्ये भगवंत सांगतात की सुरुवात आहे आत्ता की माझी कशी प्रकृती आहे, मी माझ्याकडनंच प्रकृती, माझ्यामधूनच सगळं सृष्टी निर्माण झाली आहे, मी माझ्यामध्येच सृष्टीचा सगळा प्रलय करतो, मीच कारण आहे आणि मीच त्याचा प्रलय पण करतो। म्हणजे उदाहरण म्हटलं तर जसं वेदांतामध्ये उपनिषदांमध्ये कोळी म्हणजे स्पायडरचं उदाहरण दिलेलं आहे, स्पायडर जसा कोळी जसा ते धागे आपल्या घराचे आपल्याच ह्याच्यामधनं निर्माण करतो, तंतू निर्माण करतो आणि आपलं त्याचं समाधान झालं किंवा त्याला बास झालं आता ते की मग तो काय करतो, ते धागे आपला आपणच ते परत आपल्यामध्ये शोषून घेतो। तसं भगवंत एकटेच प्रकट होते, प्रकट झाले नाही होतेच, आणि त्यांना एकोहम बहुस्याम, मी आता एकटाच आहे मला कोणीतरी पाहिजे बरोबर, म्हणून जेव्हा भावना झाली तेव्हा भगवंतांनी प्रकृती निर्माण केली, प्रकृती माया निर्माण केली आणि मग सगळे वेगवेगळी प्रकारे सृष्टी त्रिगुणात्मक आणि बाकीच्या सगळ्या मायेच्या अष्टा योगांमधनं निर्माण केलेली आहे, सगळं सृष्टी निर्माण केली, भूत सगळे भूत म्हणजे लिव्हिंग बिईंग सगळे निर्माण केले आणि ठराविक काळ झाल्यानंतर नष्ट करायचे जेव्हा वेळी तेव्हा सगळ्यांना स्वतःमध्येच सामील करून घेतलेले आहे। हे आपल्याला या दोन तीन अध्यायांमध्ये ती विविध रूपं कशी दिसली आणि कशी निर्माण झाली हे आपल्याला या सातव्या अध्यायामध्ये सांगण्याचा भगवंतांनी प्रयत्न केलेला आहे। मय्या, ते भगवंत त्याला अर्जुनाला उद्देशून म्हणतात, माझ्यामध्येच पूर्णपणे आसक्त झालेला तू आणि तुला मी आता आणि तुला मी सांगतो की माझ्याच आश्रयावरती जो योगी आहे त्याला कशाप्रकारे दर्शन माझं मिळतं ते तुला मी आता सांगतो। आणि मग असं असंशयम समग्रम समग्र टोटली माझं सगळं हे रूप जेव्हा तुला निःसंशयपणे कळेल तेव्हा माझी खात्री आहे की तुला आता काही शिल्लक राहणार नाही ह्याच्यापेक्षा ज्ञान प्राप्त करायचं। म्हणून पहा तुम्ही जे ज्ञानी लोक आहेत जे जीवनमुक्त लोक आहेत त्यांना आता जगामध्ये काहीही मिळवायचं नसतं, फार तर ते म्हणजे माझ्या आयुष्याचं कर्तव्य संपलं म्हणून ते स्वतःचा देहत्याग करतात आणि लीन करून टाकतात, परमात्मा स्वरूपामध्ये लीन होण्याचा प्रयत्न करतात। तसं फार तर काही तुम्ही म्हणतात नाही नाही सगळे कुठं तसं झाले सगळे नाही, काही जणांना अंतस्फूर्ती मिळालेली आहे की समष्टीसाठी पण तुम्ही ज्ञान प्रदान करा, म्हणजे तुम्ही गुरु बना किंवा तुम्ही सगळ्या समाजाला सुद्धा उत्तेजित करण्याचा प्रयत्न करा, त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती निर्माण करा परमात्मा स्वरूपाबद्दल। म्हणून एकनाथ तुकाराम महाराज किंवा रामदास हे सगळ्यांनी जे पुढे ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा जे केलेलं आहे त्या ते त्यांनी प्रयत्न केले तशा प्रकारे। आणि तसं तुला म्हणतात भगवंत की तुला ते जेव्हा ज्ञान प्राप्त होईल समग्रम माझं ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही येतं इथे आता पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ते मिळाल्यानंतर तुला आता काही राहणार नाही, काही अशा माणसाला नवीन ज्ञान प्राप्त करायची इच्छा आसक्ती नसते आणि काही नाहीच आहे असं की जे प्राप्त करायचे. नेक्स्ट, ज्ञानन्ते हम सविज्ञान विदं वक्ष्याम्यशेषतः यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते. त्याचं प्रकार हे मी ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही आता वक्ष्यामी म्हणजे बोलेन सांगेन अशेषतः निःसंशय. आता मी माझ्याकडे काही रिझर्व खूप ते काही टीचर स्वतःचा एक स्ट्रोक ठेवतात शिल्लक मल्लयुद्धामध्ये म्हणतात. एक गुरु होते आणि त्यांच्या लक्षात आलं की हा शिष्य आला आहे समोर आणि पण त्यांनी तरीसुद्धा स्वतःकडे एक फायनल त्यांचा सिक्रेट स्ट्रोक ठेवला होता अटॅक ठेवला होता. आणि मग ते सगळं झाल्यानंतर त्यांचा शिष्य आणि सगळे जेव्हा बाकीच्या लोकांशी मल्लयुद्ध करून जिंकलं तेव्हा तो आता म्हणला आता मी आता सगळ्यांना जिंकलं आता मी तुमच्याशीच युद्ध करतो. आणि तुमच्याशी युद्ध करतो म्हणल्यानंतर जे मल्लविद्येतले ज्याचे गुरु होते त्यांनी काय केलं त्यांनी त्यांचा जो एक सिक्रेट स्ट्रोक होता तो वापरला आणि शिष्याला त्यांनी एक म्हणजे अहंकार पण नाही झाले. इथं सांगितलेलं की मी मात्र आता तुला निःसंशय अगदी अशेषतः सर्व सांगणार आहे तुला. आणि यज ज्ञातवा जे प्राप्त झाल्यानंतर जे मिळाल्यानंतर काय होईल काहीही आता तुला न अवशिष्यते काही शिल्लक राहणार नाही. आता मी तुला ज्ञान आणि विज्ञान तुम्ही म्हणाले ज्ञान आणि विज्ञान काय आपण आता एक एरवी आपल्या काय म्हणतात कॉमन पार्लरच्या भाषेमध्ये काय बोलतो विज्ञान म्हणजे आपलं भौतिकशास्त्र पदार्थ विज्ञान आम्हाला तरी पुस्तकं होती बाबा फिजिक्सची पूर्वी. तर विज्ञान आणि ज्ञान विज्ञान म्हणजे हे भौतिक जे ज्ञान आहे दॅट इज ऑल विज्ञान जी माहिती आहे त्याला म्हणायचं माहिती आहे सगळं म्हणजे हे शनिग्रह काय आहे काय सूर्याची माहिती काय अंतर काय अमकं काय तर वेद म्हणजे काय सगळं हे म्हणजे पृथ्वी हा असा आहे आज पर्वत आहे इथे हिमालय आहे इथे आणखी फुजियामा आहे कुठे हा अंटार्क्टिका आहे इकडे हे पक्षी आहे त्यांचं प्रजनन असं हे सगळं आहे काय आहे विज्ञान आहे. आणि ज्ञान म्हणजे परमात्म्याचं जे ज्ञान आहे त्याला ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञानन तेहम सविज्ञान विज्ञानासह मी तुला ज्ञान सांगणार आहे पण याच्यासाठी आधी विज्ञान माहीत असलं पाहिजे म्हणून ते थोडक्यामध्ये भगवंत त्याला विज्ञान सांगत आहेत. तिसरा श्लोक बघूया. मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये यत तामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हे ज्ञान प्राप्त करता हा अर्जुन तर भगवंताच्या समोर उभा आहे. तुम्ही विचार करा 18 अक्षौणी सैन्य आहे त्यांचे हत्ती आहेत त्यांचे घोडे आहेत पाय आणखीन त्यांचे सारथी आहेत आणि काय ते ढोल ताशा वाजवणारे लोक पण आहेत तिथे शंख फुंकणारे सगळे. तर इतके लोक असून सुद्धा भगवंत सांगतात की मनुष्याणां सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध यतती म्हणजे यत प्रयत्न करणारा असा सिद्ध आहे तो काय असतं मनुष्याणां कश्चित अनेक सहस्र अनेक संख्यामध्ये जे लोक आहेत त्याच्यामध्ये एखाद्यालाच अशी इच्छा असते एखाद्यालाच अशी उर्मी असते की आपण हे ज्ञान प्राप्त करावं. भौतिक विज्ञान प्राप्त करण्यासाठी तर सगळेच असतात हो तुम्ही काय त्या हल्ली ChatGPT अमकडमक इंटरनेट इन्स्टा आणखी काय AI तुम्ही विज्ञान प्राप्त करता पण ज्ञानाला मात्र तुम्हाला अध्यात्मापर्यंत यावंच लागतं. एखाद्यालाच क्वचित म्हटलेलं आहे अशी उर्मी येते अशी बुद्धी होते किंवा अशी इच्छा प्रकट होते की मला ज्ञानाची प्राप्ती व्हावी. आणि काय आहे इथं यततामापी सिद्धाना अशी अनेक हजारो लोकांमध्ये एखादा जो असतो आणि यततानापी सिद्धाना ज्यांना ते यज्ञ त्यांचे यशस्वी होतात आणि ते सिद्धी प्राप्त करतात त्याची सिद्धी म्हणजे माहिती त्याच्यामधले विज्ञान प्राप्त झालेले त्याच्यामध्ये कश्चिन माव व्यक्ती तत्वतः त्याच्यातले सुद्धा कश्चित व्यक्ती म्हणजे माहिती आपल्याला माहीत करून माझ्यापर्यंत पोचतात मला माझी माहिती मला तत्वतः ज्ञात अनेक वेळा सांगितले तत्वतः मला मला माझ्यापर्यंत पोचणारे अगदीच क्वचित आहे. जसं मी तुम्हाला मागे पण एक परिषदातला श्लोक सांगितला होता परांची खाणी व्यतृणत स्वयंभू तस्मात करां परां कश्यती तत्वतः. त्याच्यामध्ये कश्चित धीरा त्याच्यातले अगदी कश्चित परांची खाणी आपली सगळी जी इंद्रिय आहेत कान आहे डोळे आहेत नाक आहे जीभ आहे कर्मेंद्रिय आहेत ती सगळी बाह्य देवानी काय केलं बाह्य त्यांचं फेसिंग आहेत ते भौतिक जग अशी आहेत आपले डोळे बाहेरचं ऐकतात पाहतात कान आपले बाहेरचं ऐकतात आणि म्हणून सगळेजण काय सांगतात, तुम्ही श्वासोश्वासावर हे करा, केंद्रित करा मन, आणि तुम्ही अंतर्मुख व्हायचा प्रयत्न, अंतर्मुख म्हणजे हे जे डोळे तुमचे बाहेर डायरेक्टेड आहेत, आता तुम्ही मला डोळे बाहेर असे बळवायचे नाही आहेत फिजिकली, पण त्याच्यामार्फत, कानामार्फत आणि डोळ्यांमार्फत, तुमच्या रसनेमार्फत तुम्ही अंतर्मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न. आतमध्ये आहे मी, मी कुठे बाहेर नाही आहे, मी आतमध्ये आहे, तर असे खूपच क्वचित असतात. आणि त्यातसुद्धा यशस्वी होणारे कश्चित, त्यातमध्ये सुद्धा कश्चित माव व्यक्ती तत्वता खूप क्वचित, म्हणजे हे किती अगदी कणातल्या कणांमध्ये सुद्धा लोकांना अशी प्राप्ती होत नाही, ती मी तुला देणार आहे, केवढं भाग्य आहे अर्जुनाचं. आणि कमीत कमी अर्जुनाच्या रूपाने मी अनेक वेळा म्हणते तसं, आणि तुम्हालाही माहीतच आहे, आपल्याला सुद्धा हे कमीत कमी नशिबाने कमीत कमी ऐकायचं तरी आणखीन अभ्यास करायचा, म्हणजे मी म्हणत नाही की मी तुम्हाला अगदी सांगते सगळं, पण त्यात यानिमित्ताने तुम्हाला एक प्रेरणा मिळेल की अरे आपण या गानुआजी काय सांगतात ते आपण जरा बघू तरी, या गानुमावशी स्मितामावशी काय सांगतात, पण तुम्ही पण तुमच्या पद्धतीने अभ्यास करा, ऐकाल, पॉडकास्ट ऐकाल किंवा काही गीता समजून घेण्याचा प्रयत्न करा. कश्चित माव व्यक्तिगत, खूपच क्वचित लोकांना हे हा तुला योग आलेला आहे. भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. आता हे कोणकोण ह्या बेसिक ज्या प्रवृत्ती होत्या कृष्णाच्या त्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. काय काय आहेत? भूमी, आप, नल, वायू, खम, पाच आहेत, पंचमहाभूत आहेत ही, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश, ही पंचमहाभूत आहेत आपल्याला माहिती. म्हणजे जलतत्व आहे, जडतत्व आहे पृथ्वी, जलतत्व आहे, नंतर खम म्हणजे आकाश आहे, अग्नी आहे म्हणजे तेज स्वरूप आहे, आणि आकाश हे स्पेस आहे, आणि वायू म्हणजे एअर आहे. खम मन आणि आणखीन कोण आहेत? हे पंचमहाभूतापेक्षा कोण आहे? मनो आणि अहंकार, मनोबुद्धी रेवच, मन, बुद्धी आणि अहंकार, ही अष्टधा प्रकृती म्हटलेल्या आहे. मन, बुद्धी आणि अहंकार, इगो, ह्याला काय म्हणलेलं आहे? अष्टधा, ही अष्ट प्रकृती आहे. अष्टधा या माझ्या भिन्न भिन्न वेगळ्या वेगळ्या अष्ट यांचं मिश्रण केलेलं असतं. तुम्ही जर उपनिषदांचा वेगळा अभ्यास केला तर तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल, किंवा विवेक चुडामणी त्याचं पंचीकरण जे सांगितलेलं सगळ्या पंचमहाभूतांचं, त्याच्या कॉम्बिनेशनमधनं वेगळी वेगळी रूपं झालेली आहे. तर ही माझी अष्टधा, अष्ट म्हणजे आठ, अष्टधा अष्ट प्रकारची प्रकृती आहे विज्ञानातली. पुढे भगवंत सांगतायत,

येते जगत। आता पुढे या श्लोकाचा अर्थ आहे, अपरा ही माझी अपरा प्रकृती आहे। काय आहे ही? ही माझी अपरा प्रकृती आहे आणि हे तू जाणून घे, आणि ह्याच्याशिवाय माझी एक परा प्रकृती आहे। ही अपरा प्रकृती, आता आठ जे सांगितले ना आपण, पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश आणि मन बुद्धी अहंकार, हे ही माझी अष्टदा अपरा प्रकृती, याच्यामुळे होणारं भौतिक जग आहे। हे एकदम खूप ढोबळ मानाने सांगितलेले आहेत आठच गोष्टी याच्यामध्ये, पण याच्यातूनच सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या, पृथ्वी तलावर असलेल्या, भौतिक असलेल्या किंवा आकाशसुद्धा सगळीकडे असलेल्या, हे तू जाणून घे। आणि याच्याशिवाय तू जाणून घे की माझी एक परा प्रकृती आहे विद्धी, ते तू जाणून घे। परा, परा म्हणजे ही माझी इंटरनल, म्हणजे ज्ञानी लोकांना फक्त प्राप्त होणारी, ती माझ्याचकडे असते, ती परा प्रकृती आहे। ती काय करते? जीवभूता महाबाहो येदन धार्यते जगत, य एदन, एदम धार्यते जगत। ती माझी जी परा प्रकृती आहे, ती ह्या सगळ्या जीवभूतांना, ह्या सगळ्या लिव्हिंग बिईंग आणि नॉन लिव्हिंग बिईंग, ह्या सगळ्यांना धार्यते, त्यांची धारणा करते, म्हणजे त्याच्यातून ते निर्माण होतात, त्यांना धारण करते, मीच त्यांचा आश्रय आहे, मीच त्यांचा आलंबन आहे, मी त्यांचा सपोर्ट आहे, आणि त्यांची वाढ होणे, हे सगळं जे आहे प्रगती होणे, आणि त्याच्यानंतर मीच त्यांची, त्यांना माझ्यामध्ये सामावून घेतो। हे अनेक वेळा या पुढच्या पण अध्यायामध्ये, आठव्या अध्यायामध्ये वगैरे सुद्धा आलेले आहे। येदन धार्यते जगत, जगत हे जे धारण केलं दिसतंय तुला, ते माझ्या परा प्रकृतीमधनं अपरा प्रकृती निर्माण होते, आणि याच्यामधनं हे सगळ्या कॉम्बिनेशनमधनं झालेलं आहे। हे मी तुला तम विद्धी, ते तू जाणून घे। आता सहावा श्लोक बघूया। एतद्योनी निपूतानी सर्वाणी इत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा। एतद्योनी भूतानी, ही सर्व भूतसृष्टी जी आहे, हे सगळं जीव आणि सजीव, निर्जीव, चेतन, अचेतन, हे सगळं जे जग आहे, ते सर्वांनी, त्या सगळ्यांना उपधारय, मी धारण केलेलं आहे, मी त्यांचा आश्रय आहे, मी त्यांचं आलंबन आहे, माझ्यावरती ते आश्रित आहेत माझ्यामुळे। आणि काय म्हटलेलं आहे? अहं कृत्स्नस्य, हा इथं मी म्हणजे लक्षात घ्या, मी म्हणजे कृष्ण नाही आहे, आता हा योगेश्वर झालेला आहे, परमात्मा झालेला आहे, परमात्मा म्हणतोय, कृष्ण हा त्यांचा अंश आहे या द्वापार युगातला। कृष्ण या पुरुषोत्तम म्हणजे अवतारामध्ये भगवंत आले आहेत, आपण कृष्णने इथे हा परमात्मा सांगतोय अर्जुनाला, त्याच्या कितीतरी पटीने आहे। सर्वाणी उपधार, मी या सगळ्यांना मी धारण केलेलं आहे, आणि काय केलं आहे? अहं कृत्स्न, कृत्स्न म्हणजे मी अनेक वेळा, कृत्स्न म्हणजे संपूर्ण, अहं कृत्स्नस्य या संपूर्ण जगताला प्रभव प्रलय, प्रभव म्हणजे निर्माण करणे, प्रलय म्हणजे माझ्यामध्ये सामावून घेतो, मी नष्ट करतो, हे संपूर्ण जे आहे ते मी माझ्यामधनंच निर्माण केले आणि मी माझ्यामध्येच ते परत विलीन होत। म्हणून आपल्याकडे सांगितले ते चारी युग होतात, त्यांचा एवढा एवढा काली, मग ते भगवंत परमात्मा स्वरूप आधी काहीच नसतं, अंधकार असतो, आणि मग नंतर काय होतं, हळूहळू या प्रकृतीच्या कॉम्बिनेशनमधनं, माया आणि याच्या कॉम्बिनेशनमधनं पृथ्वीने, मग ते सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जीव सुरुवातीपासून निर्माण होतात आणि शेवटी मानव निर्माण होतो। ह्या सगळ्यांचं कृतयुग, सगळी युग झाल्यानंतर भगवंत काय करतात, सगळं स्वतःमध्येच परत सामील करून घेतात, म्हणून प्रभव हा प्रलय हा तथा, नंतर थोडे दिवस परत सगळा परमात्म्यामध्ये सगळं लीन झालेलं असतं, आणि नंतर पुढच्या युगाची सुरुवात होते, परत सगळं ते पृथ्वी जल आप तेज वायू याच्यामधनं सगळ्या गोष्टी निर्माण होतात। तसं अहं कृत्स्नस्य, माझ्यामधनंच हे सगळं संपूर्ण जग, हा थोडासा अध्याय अवघड आहे समजून घ्यायला, पण प्रयत्न करा तुम्ही त्याच्यामध्ये, ह्याच्यापेक्षा काही काही नाही, कारण आपल्या सगळ्यांना अद्भुतच आहे हे। सातवा श्लोक। मत्तः परतर नान्य किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणाइव। मत्तः मरतर, माझ्याशिवाय इथं काहीच नाही, दुसरं मी नाही आहे। साधं उदाहरण आहे, आपल्याला अनेक वेळा आपण आपल्या इतिहासामध्ये गोष्टी ऐकलेल्या आहेत, प्रल्हादाची गोष्ट होती, प्रल्हादाने जेव्हा नारायण नारायण म्हणायचा, त्याचे वडील म्हणजे हिरण्यकश्यपू, जो हिरण्याक्षाचा भाऊ होता, हिरण्यकश्यपूला ॲक्च्युली ते हिरण्यकश्यप, हिरण्याक्षप भगवंताचे द्वारपालच होते,
त्यांना शाप मिळाला म्हणून ते पृथ्वीवर आले. शेवटी भगवंतानेच तेव्हा सांगितलं, मी तुमचा उद्धार करण्यासाठी येईन. परंतु त्यांच्यातला जो तमोगुण होता त्यामुळे ते दोन्ही राक्षसाच्या रूपाने आले. आणि मग हिरण्यकश्यपूचा मुलगा आहे, हिरण्यकश्यप आणि कयाधूचा मुलगा आहे प्रल्हाद. प्रल्हाद जेव्हा सारखा नारायण नारायण नारायण राक्षस कुळातला असून सुद्धा तो नारायण नारायण नारायण म्हणायचा, इतका लहान होता 5-6 वर्षाचा प्रल्हाद. आणि खूप प्रयत्न केले तरी सुद्धा जेव्हा तो तेच त्याचं चालू ठेवायला लागला तेव्हा त्याच्या वडिलांनी म्हणजे हिरण्यकश्यपने विचारलं, कुठे आहे तुझा नारायण, आम्हाला तर काही दिसत नाही. म्हटलं माझा नारायण सगळीकडेच आहे, माझ्या या विणेमध्ये आहे, याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे. मग त्याला खूप सगळीकडे म्हटलं, डोंगरात आहे, दऱ्यात आहे, झाडात आहे, तुझ्यात आहे, माझ्यात आहे, घरात आहे, भिंतीमध्ये आहे, या महालामध्ये. आणि मग त्यांनी जेव्हा सगळीकडे म्हणलं त्याला खूप राग आला आणि त्यांनी सांगितलं कुठे आहे तुझा नारायण, हे बघ त्याला लाथ मारली. म्हणून हिरण्यकश्यपूने लाथ मारली तेव्हा त्याच्यातून नरसिंह रूपामध्ये त्या त्या आवेश अवतार आहे त्या त्या गरजेप्रमाणे भगवंतानी नरसिंहाचं रूप घेतलेलं आहे. पहा तुम्ही, आई आपण असतो आता जेव्हा आपण व्यक्ती म्हणून स्त्री म्हणून असतो किंवा पुरुष असतो कार्यालयामध्ये लगे गेला की तो ऑफिसचा ड्रेस घालून युनिफॉर्म हेज अटॅच घेऊन आपली आपली त्याचा कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा काय आजकाल असेल ते सगळं घेऊन आयुध घेऊन तो ऑफिसचा बॉस झालेला असतो किंवा कर्मचारी पर्सन झालेला असतो, एखादा ड्रायव्हर असतो मोटर वॅनचा किंवा मेट्रोचा. समजा ऑफिसचं काम झालं, मेट्रोच्या ड्रायव्हिंगचं काम ड्युटी संपली की तो घरी येतो आपलं आणि आपल्या घरामध्ये आपल्या मुलांचे आई वडील कोण असेल ते असतो. मग घरातली कामं करतो, भाजी आणून जातो बसमध्ये किंवा आरडीमध्ये. वेगवेगळ्या रूपामध्ये जसा तो दिसतो तसं भगवंत सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये दिसत असतो. मीच सगळ्याचा आधार आहे हे तिथं भगवंतानी प्रल्हाद रूपामध्ये दाखवून दिलं की तो मी त्या सगळ्या चराचरामध्ये मी होतो. आणि मग त्या नरसिंहाने आपल्याला पुढची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, तसं हिरण्यकश्यपूचा अंत केला आहे ती. माझ्याशिवाय इथं काहीच नाही आहे, म्हणजे जे जे काय आहे त्यात सगळ्यामध्ये मी आहे. जे जे मानी जे भूत ते भगवंत असं आपल्याला संतांनी पण सांगितलेलं आहे. म्हणून अनेक उदाहरणं आहेत, गाढवाला पाणी पाजलं किंवा नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागे कोरडी पोळी रोटी घाकरी खाऊ नको रे तूप घेऊन धावले त्याच्यामागे, अशी अनेक म्हणजे एकनाथांनी सगळ्या शूद्रांना सुद्धा आपल्या घरी पितरांच्यासाठी जे जेवण केलं होतं ते जेवण बांधलेलं आहे. अशी सगळीच उदाहरणं आपल्याला माहिती आहे. इथं आणखीन एक छान गोष्ट भगवंत आपल्याला समजणारी सांगत आहेत, म्हणजे मला तरी आवडलं ते. मयी सर्व मयी म्हणजे माझ्यात सर्वम इदम प्रोतम सूत्रे मणिगणायो. मी म्हणजे सूत्र आहे, मी म्हणजे भगवंत परमात्मा, सूत्र आहे धागा. सूत्र म्हणजे धागा. माझ्यामध्ये हे सगळे ओवलेले आहेत मणी. तुम्ही बघा जेव्हा मणी सगळे ओवलेली माळ तयार होते तेव्हा आपल्याला सूत्र दिसतं का, धागा दिसतो का? नाही दिसत आपल्याला. आणि ते सगळे मणी एकत्र कशामुळे आहेत किंवा त्यांचं सगळं व्यवस्थित ते त्या पिवळ्याच्या मागे लाल लाल नंतर तीन निळे निळ्यानंतर परत लाल या सिक्वेन्सी जे रचलेले असतात त्यापण ते कशामुळे आहेत ते तसे, कारण आतमध्ये धागा आहे, तो दोरा आहे, सूत्र आहे, त्याच्यामुळे ते त्या सिक्वेन्समध्ये आहेत. त्यांचं सगळं व्यवस्थित ते माळ म्हणून हार म्हणून त्याला स्वरूप आलेलं आहे. तो सूत्र जर तुटलं तर काय होईल, सगळे ते विखुरले जातील, त्यांचं तहस नहस होईल. तसं इथे सांगितलेलं आहे. मी कोण आहे? मणिगणा. मणिगणा म्हणजे मणिगण म्हणजे ग्रुप. सगळ्या मण्यांचा जसा ग्रुप असतो त्यांना जसं सूत्र धारण करतं, एक सूत्र म्हणजे धागा धारण करतो, तसं मी आहे. माझ्यामुळे तुम्ही सगळे धारण केलेले आणि इथं पृथ्वी तलावरती व्यवस्थित असे आहात इथं भगवंतानी हे नंतर लघु वाक्यवृत्तीमध्ये सुद्धा भगवंतानी सांगितलेलं आहे. एक दोन उपदेशनांमध्ये सुद्धा भगवंतानी सांगितलेलं आहे. सूत्र आहे मणिगण आयु हे उत्तर हे उदाहरण भगवंतानी दिलेलं आहे की मी त्याच्या मागचा सूत्रधार म्हणून सूत्रधार सुद्धा त्यामुळेच आला असेल कदाचित. नाटकामध्ये नाट्यवाचन आणि अभिवाचनामध्ये खूप वेळा येतो का सूत्रधार म्हणतो. जुन्या जे तुम्ही संस्कृत जर नाटकं पाहिली असेल मृच्छकटिक मुद्रा राक्षस त्याच्या सूत्रधार बोलत असतो. इन बिटवीन जे नॅरेशन असतं ते सूत्रधार त्याला सूत्रधार म्हणलेलं आहे. आता तो वेगळा सूत्रधार, इथे हा सूत्र भगवंत आहे असं भगवंताचं म्हणणं आहे की जो दिसत नाही पण त्याच्यामुळेच सगळं आहे आणि तो सगळ्यामध्ये आहे. मयी सर्व विधम सु. आता याच्यापर्यंत आत्तापर्यंत या चौथ्या श्लोकामध्ये भूमिरापो नलो वायू आणि मनबुद्धी अहंकार हे आठ भगवंतानी स्वतःच्या
हे सांगितलेले आहेत. आता इथे काय म्हणतात भगवंत यानंतर, आठव्या नवव्या दहाव्या अकराव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत आणखीन, म्हणजे एकूण या सतराव्या सातव्या अध्यायामध्ये 15 आणि 8, 23 अशा या भगवंताच्या विभूती भगवंतांनी वर्णन केलेल्या आहेत. 9व्या अध्यायामध्ये काही आहेत आणि सगळ्यात जास्ती आहेत 90च्या पुढे 10व्या अध्यायामध्ये. ते आपण बघणारच असलोली आपलं जसे आपण जाऊ तसं. आता आठव्यापासून 11व्यापर्यंत एकूण 15 विभूतींचं भगवंतांनी वर्णन केलेलं आहे. विभूती म्हणजे विशेष भूती, विशेष रूपाने मी याच्यामध्ये आहे ते तू बघ. आता जलस्वरूपात सगळीकडेच आहे, अमक्यामध्ये सगळीकडेच आहे, तसं इथे कशामशामध्ये आहे ते मी विशेष रूपामध्ये मी कुठे विभूती ते सांगतो आहे भगवंत 8व्या श्लोकामधून. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो प्रणवस्सर्ववेदेषु शब्दः के पौरुषन्नुषु. रसोहम अप्सु, आप म्हणजे पाणी, अप्सु म्हणजे पाण्यामध्ये, जल पाणी म्हणजे जल, जलस्वरूपामध्ये मी काय रस आहे. कुठल्याही द्रव पदार्थामध्ये जे रसतत्व आहे, रसत्व आहे, प्रवाहीपण आहे, ते मी आहे. रसोहम अप्सु अहम म्हणजे आता ते अहम सगळ्यालाच आहे, ते असू सगळ्यालाच आहे. रसोहम अप्सु कौन्तेय, हे कौन्तेय हे अर्जुनाला वापरलेले विशेषण आहे, ना हात मानवी. आणि प्रभास्मी शशी सूर्य, शशी सूर्य आणि चंद्रामधला जो प्रकाश आहे तो मी आहे, तो प्रकाश. प्रणव हा सर्व वेदेशी, सर्व वेदांमधला प्रणव, प्रणव म्हणजे ओंकार. ओंकार पहिल्यांदा उत्पन्न झाला आणि नंतर ओंकारामधनं वेद उत्पन्न झाले आणि ओंकारामधनं सगळ्या गोष्टी उत्पन्न झाल्या असं सांगितलेलं आहे. तसं प्रणव सर्व वेदेश, वेद हे सगळ्यात आद्य आहे, सनातन आहे. तसं प्रणव आहे, प्रणव ओंकारामधनं मी, त्यातला ओंकार आहे मी, मूळ मी आहे. प्रणव सर्व वेदेशु सप्तमी विभक्ती. शब्द हा खे, खे म्हणजे खग, खग माहिती आहे आपण आकाशामध्ये जाणारे खग, जाणारे ते पक्षी, विहंग असं आपण त्याला म्हणतो खग. शब्द ध्वनी हे आकाशाचं, आकाशाचं तत्व आहे. शब्द हा खे, शब्द आहे त्याच्यामधनं. आणि पौरुष नृषु, पौरुष नृषु म्हणजे, नृषु म्हणजे नरामध्ये मानवजातीमध्ये काय पौरुषम, त्याचं ते पौरुषत्व जे आहे ते मी आहे. पौरुष नृषु ते मी, असं इथे भगवंत वेगवेगळ्या याच्यामधलं माझं विभूतित्व काय आहे ते वर्णन करतायत या अध्यायामध्ये. पुढचा श्लोक मी वाचते पण मला नाही वाटतं ते आपलं या याच्यामध्ये आपलं लिमिट आहे ना अर्ध्या तासाचं, पण हे 9वा 10वा 11वा आपल्याला पुढच्या याच्यात घेऊत आपण, कारण त्याच्यामध्ये उरलेल्या विभूतींचं वर्णन आहे. तरी पण आपण वेळ नको घालवायला. पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. मी पुण्यो गंध पृथ्वी, पृथिव्यां, पृथ्वी म्हणजे पृथिव्यां हे सप्तमी रूप आहे पृथ्वी या शब्दाचं, नदीचं जसं होतं तसं तसं पृथ्वी तर पुण्यगंध. तुम्ही बघा पाऊस आल्यानंतर पहिल्या पावसाला तो एक सुंदर सुगंध येतो, तो कुठल्याही सेंटनी येणार नाही तुमच्या, तो पुण्यगंध आहे. जो जो मृदगंध ज्याला, तुमचं मासिक आहे ना मराठी आडलेड मराठी मंडळाचं वार्षिक, मासिक नाही येतला म्हणे अंक मला चार म्हणायचं वार्षिक मृदगंध, तसं मातीचा जो सुगंध आहे तो मी आहे. आणखीन काय, तेजश्चास्मी विभाव असो, ह्या प्रकाशामधलं तेज आहे ते मी आहे. आणखीन कोण आहे, जीवनम सर्वभूतेश, सगळ्या लिव्हिंग बिईंगमधलं जे जीवन आहे, जे सचेतन आहे ते मी आहे. आणखीन काय, तपश्चास्मी तपस्विषु, तपस्वी लोकांमधनं मी तप आहे. मला वाटतं आपला वेळ संपलेला आहे आता, त्यामुळे आपण इथे बंद करूया. पुढच्या वेळेस भेटूया जरूर आणि मग उरलेल्या आपल्या विभूती आपण बघायचा प्रयत्न करूया. धन्यवाद, धन्यवाद.